सुते सुत इति सुते सघ घान नो योगे योग आभुवत आभुवत भुवत्सह सराये राये सह।